तरसिको अप्रतिम सुरुवात झालं आजचा आपला स्वरतरंग कार्यक्रमाचा. तरसिको 2 वाजतापर्यंत कार्यक्रम आहे तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. तर नक्कीच साध्या 2 वाजतापर्यंत व या पुढील गीताचा आस्वाद आपण नक्कीच घेऊया.

0: रजनीगंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस वर रजनीगंधा।
1: श्रोतनो, उद्या आहे मराठी संगीत दिग्दर्शक कौशली नामदार यांचा वाढदिवस, तेव्हा त्यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा। या क्षणी त्यांनीच संगीतबद्ध केलेलं गाणं ऐकूया आणि या गाण्याद्वारे त्यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा पाठवूया।

श्रोतनो या क्षणी तुमच्यासाठी वाजत आहोत ते शेवटचे गाणं पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा वाटतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या आपली पुढची भेट होईपर्यंत. धन्यवाद व नमस्कार.